0: युत काम करता ची जनाले मोगू घेवनु बेस्ट कम्युनिकेटर अवॉर्ड वही हन्नी गेथिलसा एया आईच घर उजवाडो कार्यक्रमांतु तंगेल विचारू विनिमय कोरिया श्रुतमाय कार्यक्रमक आत्मीय स्वागत तुमका
1: नमस्कार
0: आजी तुम्ही घर उजवाडू जाऊनू समाजांतू जबाबदारीचे काम करता सची जनाले मोग तुम्ही घेतिलसा इतले पुरा नायकत्व व्यक्तित्व तुमगेल जाऊका जलरी प्रेरणादायक वातावरण म्हणून तुमका घरा दकुनू आईलकी अथवा घरांच्या एक वातावरण कश असेल म्हणून आमगेल ऐकूप्यांक.

0: नसता. प्रत्येक ऑर्गनायझेशन स्टार्ट करता ते की विजन हवे ती त्या विजनान तू आम्ही आता कोंकणी संमेलन आवडता ना मग खुशी झालेलं म्हणा मिगेल हाऊसफुल लँग्वेज विच इज आता तर आम्ही नेक्स्ट जनरेशन आम्ही शिकेना ती आम्ही इंग्लिश लोकल लँग्वेज मागीर केलो पटी कल्चरल हे असता की विंगड कास्टांत वर्डीक जाऊन असता कोणा लँग्वेज यूज करची म्हणून कळना तेदना हाऊसफुल यूज करची की बापसूल करची की म्हणून त्या एक डेली मरचडू आमक इंग्लिश शिकयता ती तें विजन म्हाका मस्त लायक जालें. सो हांव ऑर्गनायझेशन करताना तें विजन पळोवन हांव तांकां जॉयन जालेलें. एक तरी कोंकणी संमेलन 2017 and 2020 तें म्हाका दिसलें की आमी विंगड विंगड सेट कुडाल हांनी तांणी पुरो कोंकणी उलयता ती बट व्हेरी डिफरंट फ्लेवर ऑफ लँग्वेज तशें तें पुरो जाणां वट हाडताना आतां आमी आमगेलें कम्युनिटी इतलें सान म्हणटा तांतूय आमी आनी आमगेलें RSB GSB म्हण म्हणल्यार आनी कितें सांग जाता ताजे बदला आमी लँग्वेजान कनेक्ट कसले करून म्हणून दिसले तें आय लायक दॅट विजन तेजेन म्हाका तांतू कदन विजन लायक जाता तेन्ना म्हाका खुशी जाली तें तेजेन हांव ताजे पार्ट जालेली.
1: तशी एक बेस्ट कम्युनिकेटर अवॉर्ड म्हणजे तुमकां मेळलेलो आसा एक पब्लीक स्पीकर जावन तुमी आमगेले आयकुप्यांक तांगेल व्यक्तिगत बेळवणगेक तांणी कसन करूं येत कशी तांणी आलोचन करूं येत म्हणून तुमी सांगताची.
0: टोस्ट मास्टर ऑफ उडपी ताजे एक क्लबाचे हांव मेंबर हांव पळयताना की हांव एक एक ऑर्गनायझेशन हेड आसताना वी नीड टू स्पीक आमी उलोवच्याक येना जाल्यार आमी काम मात्र केल्लें रे जन ताजे एडवांटेज घेवन आमगेल पुरा आमी काम केलेलं जे इम्पॉर्टन्स तांणी घेता ती. सो म्हाका दिसलें की एज अ ऑर्गनायझेशन हेड आमी बेस्ट कम्युनिकेशन येवका आमी उलयताना एकल्याक अर्थूय जावका आनी एकल्याक ट्रेन करची तितली कॅपेसिटी आमकां आसका त्या रितीर हांव उडपी टोस्ट मास्टर्स क्लबा जॉयन जाली त्या ज्या तरी तांची प्रेसिडेंट जाल्ली ज्या तरी म्हाका दिसलें की आतां ऑलरेडी केलो आमगेले इनबिल्ट क्वॉलिटीज आसता आमी कसले दुसऱ्या दिवचे ना जे आमी एक टायम आसता की आमी घेवचे आसता हे कम्युनिटी दाखोवन म्हाका हे जाय त्या जाय म्हणून आमी घेवचे आसता एक टायम जे तर म्हाका दिसचें की आमी गीव बॅक टू द कम्युनिटी म्हणटा ते हे समाजाक रिटर्न करता आमी ते रिटर्न ही काही दुडवान जाता आपल्या रिसोर्सान जाता आपल्याले टायमान तूं जाता खंयचे टायम हांव तूं खंयचे रितीर आमी करूं जाता तितले कोर येता म्हूण म्हाका दिसता. सो तशें जावन ताजे थ्रू म्हाका पब्लीक रिलेशन इंटरनॅशनल म्हणून तांणी बेस्ट कम्युनिकेटर अवॉर्ड हे तनुजा मॅबेन म्हणून म्हगेले क्लोज फ्रेंड तिणें सजेस्ट केलेले म्हाका तांकां तांणी क्रायटेरिया मीट जाले म्हणून तांणी तें अवॉर्ड हे केलेले. सो म्हाका दिसले की आय वॉज वर्किंग कॉन्स्टंटली म्हगेले कम्युनिकेशन हांवेरी तेजेन ते हे म्हाका खुशी जाली म्हळ्यार वर्क करतानाच मेळना तशी
1: तशी विणमयक आमी सोशल मिडियान ते पळयता आसाची प्रवासान तूं मस्त तुमकां उमेद आस तशी तुमगेले एक प्रवासाचे उद्यमय आस म्हूण आयकलीची सो हाजे बगी कसं इन्फॉर्मेशन दिताची.
0: 2019 कोविडाचे जस्ट पुढे म्हगेले एक टूर्स अँड ट्रॅव्हल्साचे आमी इनॉग्रेशन केले इनॉग्रेशन करून भितर सडनली स्टँड स्टील झाले हे ट्रॅव्हलिंग ना हे ना पुरो स्टॉप झाले तेन कसं करचे बा म्हूण लेखताना लेखले वाय नॉट ट्रेन माय सेल्फ आता हे टायम म्हाका दिला देवान की हांव ट्रेन करून फस्ट हे करीत. सो हांव आमगेले जॉग्राफी बगे आमगेले हाजी बगे करून मस्त खंयची खंयची कंट्रीजा कसन स्पेशलिटी ताजे एक डेस्टिनेशन स्पेशलिस्ट म्हणटा ती तांगेले एक ट्रेनींग आसता ते पुरो मस्त घेतले हांवें मागीर मोस्टली हांव उडपी प्रमोट करता म्हणून म्हाका मस्त आशिल्ली ते म्हळ्यार उडपी इज व्हेरी अंडर हे म्हणटा ती पब्लिशायज्ड म्हणटा ती मस्त जनांक मंगळुरा येता ती उडपी येना ती बट इट इज सो ब्युटिफूल टेंपल टाउन बीचस पुरो आसा आमगेले की वाय नॉट ट्रॅव्हलर्स कमींग इन एक ट्युरिजम डेवलप जाल्या री एक रिक्षा ड्रायव्हरा देखून हॉटेल ओनरात पुरो जनांक वेळार जाता इवन तेजन मगतदन आमी लकलकी टूरिझम या कोरोनाच कसं म्हणून उडपी टूरिझम डिपार्टमेंट वचून उलयली हॉटेल असोसिएशन उलयली ते पुरा कनेक्ट करून आम्ही एक कसने पुणी युनिक कोर्यात केरलान तू मस्त पॉप्युलर अस टूरिझम टूरिझम दुखून त्यांनी 80% ऑफ द केरलाईट लिव्हिंग करतात लाईव्हलीहूड करतात तर हंग उडपी कसं जायना म्हणून फस्ट उडपीचे केलेले उडपी

0: करताना इवन ऑफ बीट प्लेसीस म्हणून जोंबलूर तीर्था हे गोकर्णालागी आशिल्ले प्लेसीस सुमार प्लेसीस कवर करून आमी एक पॅकेज क्रिएट केलं 18,000 रुपीसा भितरी एक 6 डेजाचे पॅकेज क्रिएट केलं. सो मक मिगेले हेल्प जावची अशी मिगेले हॉटेल इन बिटवीन आशिल्लं देखून स्टे अकोमोडेशन फूड पुरो एक करून एक 18,000 पर हेडाचे फस्ट पॅकेज हांव पब्लिक हें केलें. हांतू भितर सोशल मिडिया हांतू पुरो जालें. ताजे रिस्पॉन्स लायक आशिल्ले. ताजे मागीर सुमार ट्रॅवल एजंट्सान त्या पळोवन विंगड विंगड प्लेस आसून कॉल करूं सुरू केले. तुमगेले आसा जाल्यार आमकां दिया ती आमी करता ती. सो तशी हांव उडपीक करचे खातीर मस्त ट्राय केले. सेकेंड ताजे मागीर म्हाका सुमार रिक्वेस्ट येयले इंटरनॅशनल कर ना येता म्हूण. तशी मागीर हांव वेंडर्स फायंड आवट कोर न्हू आमकां कनेक्टिविटी नेटवर्कींगशी ट्रॅवल एजन्सीज व्हेरी हायली निडटा. हांगा दोन कन्याकुमारी रबलारी कन्याकुमारी काश्मीर टू कन्याकुमारी कनेक्ट जाता. तशें तशी ते इंटरनॅशनल टूर्सय करचे स्टार्ट केले. सो हांगा उडपी आयिल्ल्यांक पॅकेजीस एज वेल एज इंटरनॅशनली ट्रॅवल करतल्यांकय पॅकेजीस आनी एफोर्डेबल प्रायसान तूं जेन्ना रीच जावचेक एक 15,000 सॅलरी आशिल्ल्यानय हनीमून ट्रॅवल कोरका जो स्पिरिच्युअल चार धाम यात्रा कोरका म्हण मनारी इट्स नॉट टू मेक ह्यूज प्रॉफिट्स न्हयशी हें पॉप्युलरिटी हें करचेक आमगेले ओन कंट्री प्लेस आसाक हें करचे खातीर म्हणून म्हगेलें मेन विजन ताजे वेरी.
1: म्हणजे प्रवास करतला ना तंगेले कितले दुड्ड असं म्हणून आलोचन करचे नाही त्यांनी प्लेसेस पळोवका म्हणजे तुम्ही एक आलोचन असेल त्याजू टू ची समाजाकही कसं नाही देऊ का म्हणजे एक उद्देश होई त्याजू टू असे येतं म्हणू येतं. तशी तुम्ही भरतनाट्य कलाविद वय केरावके गायकी वे वय पब्लिक स्पीकर वे वय तुमका कशी तुमगेले जीवन अनुभवाक पुष्टी दिल्या ह्या पुरा म्हणून सांगितलं. म्हणजे तुमगेले एक टॅलेंट प्रतिभे म्हणजे तुमगेलेची आत्ताची एक नायकत्व गुणाक कशी त्या मेळ लायल्या म्हणून सांगितलं.
0: भरतनाट्यम हांव शिकिल्लें सादारण मागीर म्हगेले 5 इयर्स देखून 15 इयर्स तर 10th एग्जामा वेळार स्टॉप केलें म्हगेले पेरंट्सान ही ना जाल्यार नांचून नांचून फेल जाता म्हूण थंय स्टॉप जालें तें मागीर स्टार्ट जाय न्ही. बट डान्सींग इज एक नेमणे इनबिल्ट आयलें तें की आनी म्युजिकाक हें करचें जाल्यार हांव स्टेज पर्फॉमर न्ही भरतनाट्यमान तूं. बट लेटली म्हाका दिसलें कसं की एक एजान तूं आमी आतां मिगेल चेडूं व्हड जालें ती. सो दे आर तांगेलेची प्रोफेशनान तूं बिजी आसत. सो हांव लेखलें की म्हगेले आतां टायम कशी युटिलायज करचें तेन्ना म्हाका एक भितर दोखून एक इंट्रस्ट आशिल्लें की सिंगींग कोरका म्हूण. तशी हांव कोस्टल स्टार करोके क्लब जॉयन जाली. ते प्रती वीक आमगेले एक हें आसता संडे संडे आमी मेळटा ती सादारण एमॅच्युअर सिंगर्सांक एक प्लॅटफॉर्म ते. सो वीथ मायक आनी घेवन आमी करोके सिंग करचे एक हें करता की सिंग करता करता करता मागीर एक इंट्रस्ट येवचे सुरू जाले आनी एक नेमणे फ्रेंड्स आवट एक बॉन्डींग येवचे सुरू जाले. एवरी वीक मेळटा ती सिंग करता ती. सो दॅट तेदान दोखून त्या करोके सिंगिंगान तूं इंट्रस्ट भरतनाट्यम आशिल पुरो टर्न जावन न्हू करोकेंत आयले.
1: एक उद्यम प्रारंभ कोरका म्हण जाल्यार अथवा उद्यम करता अशें खंयचे एक महिलेक बैल मनशांक म्हण जाल्यार कष्ट म्हणजे असलेची त्यांनी एक तंगेले एक स्टेजान तू एक हेज दवरताना त्यांनी कष्ट पावच्या पोरोची. बट ते कष्ट म्हण लेखन अशी मुखावर मुखारसून वचका जाल्यार तांकां एक धैर्य म्हण जावक जाता. प्रती एक बैल मनशान काम करताना त्यांनी खंयची रितीरी तांकांची त्यांनी सन्नद कोण घेवका म्हण तुम्ही सांगताची.
0: खंयचे एक उद्योग करता जाल्यार एक तरी क्लॅरिटी असका तू कसं करता तू कसं करू असं. एक तू होम प्रोडक्ट्स करत की तू तुगेल्या बमणालान तू सपोर्ट करची की तू कसं करता ताजे क्लॅरिटी तू आसुकाची त्यांनी बैसून एक अर्ध घंट घेऊन तू कसं करू असं त्या बरो कर. केलो पटी आमकां चॉईस असा ना एज म्हाका ऑन्टरप्रनरियल काही चॉईस आनी म्हाका हांव चान्सार घेतिल्लें तें आय वॉन्टेड टू डू. सो हांव केलेलें चान्स केलो जेन्ना चॉईस आसता तुका बैसून आतां तुका तुगेले एक ओन इनकम आसता तुगेले एक हें फिनान्शियली इंडिपेंडंट आसता म्हूण एक खंयचे जनांक बायल मनशां सदांले मनशां तें कॉमन हांव लेखचे तांत कसं डिफरन्स ना तें क्लॅरिटी आसता. फस्ट थिंग इज क्लॅरिटी. सेकेंड थिंग इज कमिटमेंट. कमिटमेंट म्हळ्यार हें हांव तूं दिता तें आमी एक टेलरींग स्टिच करतास म्हूण जाल्यार ह्या डेटा दिता म्हूण जाल्यार त्या डेटा कम